ॻाल्हि कंदासीं अलाह जे शम पतंग परे खां पहुची अची पचंदो आहे। अलाह बाने खे ईअं जीअं आई आहे त बाना मूंखे यादि कई ख़ुशि नसीब आहे पंहिंजे प्यारो नातो जोड़ियूं।

0: It's 5:15 p.m.
1: This time check is brought to you by
2: D Skin Beauty Cream, Asli Glow Har Niha Josho, a product by Biocon International Pakistan.
3: हक सच जो आवाज, गीत संगीत जो आवाज, जे हैदराबाद मटियारी FM 91.6, सिंध जो आवाज, बुदंदा रहो।